0: आला आला आला
1: अहो काय आला
2: आला आला आवाज रेडिओचा 107.8 FM मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी
3: त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी
1: पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शोमध्ये. त्याचं नाव आहे रंग नवे. मी आहे मंगेश. मित्रांनो, रंग नवेमध्ये प्रत्येक वेळेस आपण एक नवीन रंग, नवीन गुण, नवीन जीवन मूल्य, नवीन लाईफस्टाईल, नवीन कला हे सर्व आपण डिस्कस करतो आहे. त्याला कसं आपण जीवनामध्ये अंमलात आणू त्याच्यावर आपण विचार करतो आहे. आजचा जो आपला विषय आहे तो मी म्हणेल की नाजूक आहे आणि त्याचबरोबर तेवढाच तो गुह्य पण आहे, गंभीर पण आहे. तर आपण त्या विषयाला, त्या गुणाला आपल्या जीवनामध्ये आणलं तर त्याचे किती फायदे होणार आहे आपला स्वतःला, त्याच्यावर विचार करूया, त्याच्यावर मंथन करूया. आजचा आपला जो विषय आहे तो आहे क्षमाशील, क्षमा करणे. जेव्हा आपण क्षमाची गोष्ट करतो तर बरेचदा आपण आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग होतात मित्रांनो, की ज्याचे अनुभव आपल्याला कठोर बनवतात. समोरच्या व्यक्तींनी आपल्यासोबत काहीतरी असं गोष्टी केलेल्या असतात जे आपल्याला अपेक्षित नव्हतं. त्याचं रिएक्शन म्हणून आपणसुद्धा त्यांना तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आपणसुद्धा कठोर बनत जातो. आणि कधी कधी आपण स्वतःला समजवतो सुद्धा की माझा जो आत्ताचा स्वभाव त्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत झालेला आहे तो योग्य आहे, कारण त्यांनी सुद्धा माझ्यासोबत असंच केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांना कधीच माफ करत नाही, आणि त्याला माफ करत नाही याचा अर्थच आपण त्यांना त्यांच्यासारखंच त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला असं वाटते की माझ्या अशा केल्यामुळे होऊ शकते पुढचा व्यक्ती सुधारेल, किंवा त्याला त्याची चूक लक्षात यावी म्हणून सुद्धा आपण तसे वागतो त्याच्यासोबत, की त्याला कळू तरी दे की त्यांनी ती चूक केली आहे, त्यांनी मला धोखाधडी दिलेली आहे, त्यांनी माझ्या विश्वासाचा घात केलेला आहे. हे सगळं त्याला जाणून घेण्यासाठी आपण स्वतः त्याच्यासारखं वागायला सुरुवात करतो, किंवा त्याला त्याचा अपोजिट त्याला तसेच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ही आपली आत्तापर्यंतची अशी आपली मेंटॅलिटी, मॅक्सिमम मेंटॅलिटी आपण अशी ठेवत असतो, आपण क्षमा करत नाही. तर एखाद्याने आपल्यावर अन्याय केला तर त्याला क्षमा करण्याची जी कृती आहे ना मित्रांनो, खरं तर ती त्यागाची नाही आहे. आपण खूप मोठा त्याग करत नाही त्याला क्षमा करून, ती स्वार्थाची आहे. होय, तो स्वार्थच आहे आपला. आणि आपण म्हणतो ना की स्वार्थ म्हणजे याच्यामध्ये कोणता स्वार्थ लपलेला आहे, की पुढच्या व्यक्तीला क्षमा करून मी स्वतःचा जो मनाचा बोज आहे तो हलका करतोय. मी स्वतःसाठी करतोय हे, मी क्षमा त्याच्यासाठी करत नाही आहे, मी क्षमा स्वतःसाठी करत आहे. तर याच्यामध्ये स्वार्थी होणं चांगलं आहे, हितकारक आहे स्वार्थी होणं. दुसऱ्याला क्षमा करणे हे आपल्यासाठी स्वतःला हितकारक आहे मित्रांनो. तर ही जी क्षमाभाव आहे, ही क्षमाभाव, हे छोटंसं उदाहरण तुम्हाला दिलं मित्रांनो, पण तुम्ही थोडं विचार करा. आत्तापर्यंतचं जेवढा पण तुम्ही काळ जगलो आहे आपण, असे अनेक इव्हेंट्स आले असतील, असे अनेक प्रसंग आले असतील आपल्या जीवनामध्ये, असे अनेक माणसे आले असतील ज्यांना आपण धरून ठेवलेलं आहे, ते निघत नाही आपल्या डोक्यातनं. होऊ शकते डिस्टन्स वाईज ते खूप दूर गेलेले आहेत, कोणी कुठे, तरीसुद्धा आपण कुठेतरी त्यांना पकडून ठेवलेलं आहे. का पकडून ठेवलं आहे? कारण क्षमा नाही केलं अजूनपर्यंत. मित्रांनो, ॲक्च्युली क्षमा करणं हा खूप सुंदर गुण आहे, क्षमाशील होणं खूप सुंदर गुण आहे. आपण ही जी चर्चा आहे ही चर्चा अशीच जारी ठेवूया. एक खूप सुंदर गीत तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो, आस्वाद घ्या गीताचा, आणि या गीतानंतर परत आपण क्षमेबद्दल बोलूया, का बरं आपल्याला क्षमा करायला पाहिजे याच्यावर थोडंसं आपण अजून डिस्क्रिप्टिव्ह चर्चा करूया, आणि त्याला कसं प्रॅक्टिकलमध्ये आणता येईल त्याच्यावर चर्चा करूया.

आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, गुणवान मुलगी ही तर देशाची संपत्ती, गुणवान मुलगी ही तर देशाची संपत्ती।

मित्रांनो, ब्रेकवर जाण्याच्या आधी तो विषय किती इम्पॉर्टंट आहे हे आपण जस्ट त्याचा उजळणी केली होती. आणि आपण अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये बोललो होतो की आपल्याला त्या पर्टिक्युलर या गुणाबद्दल स्वार्थी असायला हवं. आणि जेव्हा आपण स्वार्थाची गोष्ट करतो, स्वार्थ हा शब्द तर निगेटिव्ह आहे, हो ना? म्हणजे आपले जे सिनियर्स मंडळी आहे, आई वडील आहेत, जे पण आपले सल्लागार आहेत, ते आपल्याला काय म्हणतात की माणसाने स्वार्थी कधीच नाही व्हावे, निस्वार्थपणे जगता आलं पाहिजे. मग हा कोणता स्वार्थ आहे? हा स्वार्थ आपण या क्षमेबद्दल बोलतोय. कारण ज्या गोष्टीमुळे मध्ये आपला फायदा होतो त्याला आपण काय म्हणतो? स्वार्थ. बरोबर ना? असंच असतो की जिथे आपण आपला फायदा बघतो तो ऑब्व्हियसली बघणारा म्हणणार की सेल्फिश आहे. पण इथे आपल्याला जो सेल्फिशनेस आणायचा आहे त्याचा फायदा स्वतःला तर होणारच आहे, पण आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा, आणि इव्हन ज्यांना आपण क्षमा करतो त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा फायदा होतो. पण याच्यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे असते आणि ती शक्य आहे. आपण स्वतःला का बरं एवढं सामान्य समजायचं? आपण सुद्धा एक विशाल महान व्यक्तीसारखं जे लोक विचार करतात, ती विचार करण्याची क्षमता ती आपल्यामध्ये सुद्धा आहे, त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. क्षमा करणे खूप एक महान गुण आहे मित्रांनो. कारण तुम्ही बघा, जेव्हा एखाद्याविषयी आपण आकस मनात धरून ठेवतो ना, ते अगदी त्या माणसाला आपण आपल्या पाठीवर उचलून फिरण्यासारखे असते. आणि तो माणूस आपली ऊर्जा, उत्साह, मनाची शांतता सर्व काही घालवतो. एखाद्याने केलेली आपल्यासोबत एखाद्या विश्वासघाताची गोष्ट, किंवा त्याने आपल्याला काही हर्ट केलाय, आपल्या फिलिंग्सला हर्ट केलाय, किंवा अशी काही गोष्ट ज्याच्यामुळे आपलं नुकसान झालंय, आपण ती धरून ठेवतो, त्याला मनाने कधी क्षमा करत नाही. ठीक आहे, आपण फिजिकली त्यासोबत डिस्टन्स केलाय, बोलणं बंद केलंय, सगळं काय ओके, पण अजून सुद्धा त्याला आपल्या चित्तावर ठेवलेला आहे. आणि अशा वेळेस त्याला आपण म्हणणार की आपण ओझं घेऊन फिरतोय, अजून आपण हलके नाही झालो. आणि ओझं घेऊन फिरणारा व्यक्ती तुम्ही विचार करा, तो असा सहजरित्या फास्ट जाऊ शकणार आहे? कायम त्याचे स्टेप्स जे आहे ते हेवीच असणार आहेत, स्लोच असणार आहेत. आणि ज्या क्षणी आपण त्या व्यक्तीला क्षमा करतो ना, त्या क्षणी आपल्या पाठीवरून आपण त्याला उतरवतो आणि तेव्हाच आपण जीवनात पुढे सरकू शकतो. आपल्याला पुढे सरकायचं आहे तर मागचं सोडायला हवं, मागच्या गोष्टी सोडायला हव्या. आणि त्याच्यासाठी क्षमा खूप खूप महत्वाचं आहे, मनापासून क्षमा. फक्त बोलून बरेचदा ओके माफ केलं असं नसतं, मनापासून पूर्णपणे त्याला क्षमा करणे, आणि तेव्हा आपण आपल्याला असा अनुभव होतो, खूप आपण स्वतःला लाईट महसूस करतो, हलका अनुभव करतो. करून बघावायचं आपल्याला मित्रांना. मार्क ट्वेन म्हणून एक लेखक होऊन गेलेत, खूप सुंदर त्यांनी लिखाण केलं आहे क्षमाबद्दल. या ब्रेक नंतर आपण त्यांनी काय लिहिलं, छोटंसंच वाक्य आहे, काय लिहिलंय क्षमाशीलबद्दल, आपण ते नक्कीच त्याचा विचार करूया, त्यावर बोलूया. तोपर्यंत आस्वाद घेत राहा या शोचा आणि येणाऱ्या गाण्याचा. खूप सुंदर गाणं तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो.

नमस्कार। जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा। चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा। मी शुभांगी।

नमस्कार, स्वागत है मित्रांनो ब्रेकनंतर रंग नवेमध्ये। ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण मार्क ट्वेनबद्दल बोलत होतो, त्यांनी काय लिहिलंय मी तुम्हाला ती त्यांची जी वाक्य लिहिलेली ती तुम्हाला वाचून सांगतोय की त्यांनी लिहिलंय, रानातून चालताना एखादे रानफूल आपण पायाखाली तुळविले तरी ते रानफूल तुम्हाला क्षमा करून सुगंधच देते। हे एक खूप एक शॉर्ट आणि स्वीट वाक्य, पण किती गुह्य अर्थ याच्यामध्ये आहे, किती मोठा लेसन याच्यामध्ये दडलेला आहे की तो रानफूल त्यात कित्येक जणांचे पाय त्याच्यावर पडत आहे, पण प्रत्येकाला तो जेवढा वेळ त्याला चिघळलं जातं तेवढा वेळ तो सुगंधच देतोय। आणि सुगंध का बरं देतोय? क्षमा करतोय। या एक्झाम्पलमध्ये, हे प्रकृतीचं एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमधनं आपल्याला काय शिकायला मिळतं मित्रांनो, की क्षमा केल्याने आपण सुगंधितच होणार, आपली जी कीर्ती आहे ती सर्वीकडे अशी सुगंधाच्या रूपामध्येच पसरणार आहे। आपण त्या लोकांच्या महान यादीमध्ये असणार ज्यांनी असे क्षमा करून पुढे गेल्यात, ते मागे त्यांनी कधीच वळून बघितलं नाही, आलोचना करणारे करत राहिले पण ते पुढे सरकत गेले कारण ते क्षमा करत गेले। जर त्यांनी प्रत्येक व्यक्तीकडे ज्यांनी त्यांच्यावर बोट उचललं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला उत्तर देत बसले असते किंवा त्याला त्याचे प्रत्येक गोष्टीवर त्यांनी चित्तवर त्याला ठेवलं असतं, तर मित्रांनो ते पुढे गेले असते? नाही, बिलकुल नाही। ते ऐकत होते, मनापासून त्यांना क्षमा करत होते आणि क्षमा पण असे की त्यांना शुभ भावना देत होते की तुझं भलं हो, काही हरकत नाही, आणि ते शुभवृत्ती त्यांना देऊन पुढे ते सरकत होते। ज्यांनी त्यांना नुकसान जरी केलं असेल ते सुद्धा त्यांची मागून प्रशंसा करतात की या व्यक्तींनी मी एवढा त्रास दिला तरी यांनी मला क्षमा केलं, तो त्यांचा भक्त सारखा बनून जातो। क्षमा करणे खरंच हा महान गुण आहे, हा एक अलौकिक गुण आहे, कारण क्षमा करण्याची कृती ही वैयक्तिक धाडस आणि चैतन्याची कृती आहे। धाडस पाहिजे असतं, करेज पाहिजे क्षमा करण्याची, आणि करेज हा किती सुंदर गुण आहे। या क्षमामध्ये करेज लपलेला आहे, जो ज्याच्याकडे धाडस आहे तो क्षमा करू शकतो। आणि आपण जो विचार करतोय प्रत्येकच्या ज्या व्यक्तीने आपल्याला काही नुकसान केलं आहे ते करण्यापेक्षा आपल्या आपल्यासाठी पण बरेच लोकांनी बरेच काही चांगली गोष्टी केली असणार आहे, केली आहेत, उलट त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, त्याच्यामध्ये आपला वेळ घालवा। त्याला आपल्याला मनात कोणत्या कोणाची गोष्ट धरून ठेवायचीच असेल कोणाच्या व्यक्तीबद्दल, तर अशा व्यक्तींबद्दल ज्यांनी आपल्यासाठी काही केलं आहे ती मनात धरून ठेवली तर ते आपली फायदाच करणार आहे, नुकसान करणार नाही, कारण ते पॉझिटिव्ह आहे। तर म्हणून आपल्याला आजच्या या शो मध्ये हे पण समजून घेतलंय की क्षमा का करायचं आहे, क्षमा किती महान अलौकिक गुण आहे, क्षमा करणारा व्यक्ती धाडसी सुद्धा असतो। मित्रांनो, एक छोटीशी आपण प्रयोग करू शकतो, या शो संपल्यानंतर करून बघा, एकांतामध्ये बसा आणि विचार करा काय काय आहे माझ्या मनामध्ये, कोणाकोणा व्यक्तीबद्दल आपण काय विचार करतोय, होऊ शकते ती एक व्यक्ती असू शकते की 10 असू शकते, लिस्ट वाढू शकते निम्न पण होऊ शकते, पण कुठेतरी एक व्यक्ती असणार, त्या व्यक्तीला मनापासनं क्षमा करा, आपल्या डोळ्यासमोर आणा आणि त्याला क्षमादान द्या। आणि अजून एक गोष्ट करायची आपण की होऊ शकते आपल्यामुळे दुसऱ्यांना काही हर्ट झालं असेल तर त्यांना क्षमा मागा, क्षमा करा, क्षमा मागा, दोन्ही
दोघांनाही या दोन्ही गोष्टीला कृतीला धाडसच लागतं, पण हे खूप सुंदर प्रक्रिया आहे, पूर्ण जीवनाची प्रक्रिया आहे. क्षमा करत रहा, आणि आपल्यामुळे कोणी हर्ट झालं असेल त्याला क्षमा, त्यांच्याकडनं मागा. मित्रांनो, आपण नक्कीच हे कृती करत राहू, आणि या शो मध्ये असेच नवीन नवीन जीवनमूल्य शिकत राहू, त्यावर चिंतन करत राहू. भेटू या पुढच्या एपिसोडमध्ये. तुमच्यासाठी खूप सुंदर गीत घेऊन येतोय, आस्वाद या गीताचा.

सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम याद रखें कि वो एक बार भी जब हमें गुस्सा आया, हम इस विश्व को दूषित कर रहे हैं। हम मन को, शरीर को, रिश्तों को, प्रकृति को दूषित कर रहे हैं। और अगर एक बार भी हमने आज क्रोध को त्याग कर शांति को धारण किया, तो हम सिर्फ अपने मन को सुकून नहीं, रिश्तों में प्यार नहीं, प्रकृति को सद्भावना नहीं, हम विश्व को सुंदर बनाने की सेवा कर रहे हैं। तो क्या हम सेवा करने के लिए तैयार हैं?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आपण हा खेळ शब्दांचा या शो मध्ये, मागील शो मध्ये सुद्धा मान सन्मान या विषयावर बोललो आणि खूप साऱ्या रचना आल्यामुळे आज सुद्धा आपण मान सन्मान या विषयाच्या अनुषंगाने ज्या रचना मागील रविवारी उरलेल्या होत्या, ज्यांनी पाठवलेल्या होत्या, त्या रचना सादर करणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा हा शो जो मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 7 वर्षे पूर्ण करत आहे आणि निश्चितच आपला सक्रिय असा सहभाग, आपण पाठवलेल्या सुंदर सुंदर रचना आणि आपले सर्व मान्यवर श्रोते या सर्वांच्या शुभेच्छामुळे, सर्वांच्या सोबतीमुळे आपण हा खेळ, हा जो शो आहे तो 7 वर्षांच्या टप्प्यापर्यंत घेऊन येऊ शकलो। खूप छान वाटतं जेव्हा आपण सर्वजण गेल्या 7 वर्षापासून सोबत आहोत, नाही का? तर आजच्या शोमध्ये आपण मानसन्मान या शब्दाच्या अनुषंगाने बोलणार आहोत। आजच्या शोची सुरुवात मी माझ्या एका कवितेने करतोय, ती म्हणजे मांगल्याचे वरदान आहे, ती म्हणजे आमच्या नात्यांची शान आहे। ती म्हणजे मांगल्याचे वरदान आहे, ती म्हणजे आमच्या नात्यांची शान आहे। भरभरून बोलताना ती भाव मांडते, जीवापाड जपते पण उगाचच भांडते। भरभरून बोलताना ती भाव मांडते, जीवापाड जपते पण उगाचच भांडते। ती रुसली की जीव माझा कुठे रमत नाही, ती रुसली की जीव माझा कुठे रमत नाही, खरं सांगायचं तर तिच्या विना करमत नाही। ती रुसली की जीव माझा कुठे रमत नाही, खरं सांगायचं तर तिच्या विना करमत नाही। तिचं असणं म्हणजे हवीशी श्रावण सर, तिचं असणं म्हणजे हवीशी श्रावण सर, जपिन तिला काळजाच्या कुपीत जीवनभर। तिचं असणं म्हणजे हवीशी श्रावण सर, जपिन तिला काळजाच्या कुपीत जीवनभर। सप्तपदीच्या वचनांची कायम ठेवीन जाण, सप्तपदीच्या वचनाची कायम ठेवीन जाण, कारण ती म्हणजे, कारण ती म्हणजे माझ्या श्वासांचा सन्मान, कारण ती म्हणजे माझ्या श्वासांचा सन्मान। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो, आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, जे सुंदर आणि अप्रतिम अशी रचना आपल्याला पाठवलेली आहे भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून। भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून, मान देणे म्हणजे माणुसकीचा सर्वोत्तम मान, मान देणे म्हणजे माणुसकीचा सर्वोत्तम मान, शब्दांनी नव्हे तर कृतीतून उमटतो त्याचा खरा गुणगान, शब्दांनी नव्हे तर कृतीतून उमटतो त्याचा खरा गुणगान। जिथे आदर असतो तिथे नात्यांना नव आयुष्य मिळतं, जिथे आदर असतो तिथे नात्यांना नव आयुष्य मिळतं। मान सन्मान जपला तर प्रत्येक हृदय फुलापरी फुलतं, जर मानसन्मान जपला तर प्रत्येक हृदय फुलापरी फुलतं, फुलापरी फुलतं। आणि अगदी खरंय की जिथं आदर असतो तिथं नात्यांना नवीन आयुष्य मिळतं, किती सुंदर ओळी आहेत, नाही का? आणि खरंय की जेव्हा मान सन्मान जर आपण एकमेकांचा जपला तर हृदयसुद्धा फुलापरी फुलतं। प्रत्येकाला मान सन्मान प्रिय असतो, प्रत्येकाला मान सन्मान हवा असतो, आणि आपण जेव्हा इतरांना मान सन्मान देतो तेव्हा आपल्याला रिटर्न म्हणून मान सन्मानच मिळतो. आपण कोणाला अपमानित करतो तर समोरचा व्यक्तीसुद्धा उलट बोलतो, नाही का? म्हणून व्यक्ती छोटा असो की मोठा, छोटा मी वयाने म्हणत आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या कामाची वेगवेगळी पद्धत असेल, कामाचे वेगवेगळं स्वरूप असेल, परंतु ती व्यक्ती ही महत्त्वाची असते. त्यामुळं आपण एखाद्या पदावर आहोत, आपण श्रीमंत आहोत, एखादा व्यक्ती गरीब आहे, म्हणून आपण त्याला मान सन्मान जर दिला नाही तर ते त्याच्या हृदयापर्यंत पोचतं आणि त्याच्या मनात आपल्याबद्दल असलेलं प्रेम हे कमी होतं, तोही आपल्याला मान सन्मान देत नाही. त्यामुळं नात्याला नवं आयुष्य मिळण्यासाठी आदर असणं हे महत्त्वाचं आहे, असे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ आशा नष्टे मॅडम यांनी निगडी पुणे इथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की मनी नसावी अपेक्षा काम करावे झटून, मान सन्मान असेही येती पाठीशी चालून. वा, मनी नसावी अपेक्षा काम करावे झटून, मान सन्मान असेही येती पाठीशी चालून, चीज कष्टाचे पाहता मन जाई भारावून, अश्रू गालावर येती हळुवार ओघळून. अश्रू गालावर येती हळुवार ओघळून, तर खूप अप्रतिम सुंदर भाव सौ आशा नष्टे मॅडम यांच्या निगडी पुणे इथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते की अपेक्षा न करता आपण कार्य करत राहावं आणि निश्चितपणे मान सन्मान हा मिळतो. हा सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमधून होता. पुढच्या एका कवितेमध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की मान सन्मान हा मागून मिळत नसतो, तो आपल्या कर्मातून मिळवावा लागतो. मान सन्मान हा मागून मिळत नसतो, तो आपल्या कर्मातून मिळवावा लागतो. मान सन्मान करावा माणूस की जपणाऱ्यांचा. वा, मान सन्मान करावा माणूस की जपणाऱ्यांचा, तीच खरी माणसे आदर्श हा त्यांच्या जीवनाचा. तीच खरी माणसे आदर्श हा त्यांच्या जीवनाचा. तर पहिल्या चार ओळीमध्ये मान सन्मान कसा मिळतो तर त्यासाठी चांगले कर्म करावे लागतात असा सुंदर संदेश देताना दुसऱ्या चार ओळीमध्ये मॅडमने लिहिले की माणुसकी जपणाऱ्यांचा मान सन्मान केला पाहिजे. कारण जेव्हा आपण माणुसकी जपणाऱ्यांचा मान सन्मान करतो त्यावेळी त्यांच्या जीवनाचा आदर्श जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, कारण तीच खरी माणसं असतात. अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका कवितेमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की मान स्वतःचा कष्टाने वाढवावा, स्वयंसिद्ध होऊन गगनी भिडावा. मान स्वतःचा कष्टाने वाढवावा, स्वयंसिद्ध होऊन गगनी भिडावा. ज्याला मिळतो कर्तृत्वाने मान, त्याचे नेहमी राहावे जीवनात भान. ज्याला मिळतो कर्तृत्वाने मान, त्याचे नेहमी राहावे जीवनात भान. तर कष्टाने मान वाढवावा आणि स्वयंसिद्ध होऊन गगनी भिडावा. तर आपण स्वयंसिद्ध असलं पाहिजे, आपण कष्ट केलं पाहिजे, निश्चितपणे मान मिळेल असा सुंदर असा संदेश यासुद्धा रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सी ए संगीता मेहता मॅडम यांनी पुणे येथून मधुमक्षिका या नावाने लिहिलंय की अग्रपूजा मान श्री गणेशाला, प्रश्न पडतो नेहमीच मनाला, शिवपार्वती विवाह कुणाला होता तसा सन्मान पूजेतला. अग्रपूजा मान श्री गणेशाला, प्रश्न पडतो नेहमीच मनाला, शिवपार्वती विवाह कुणाला होता तसा सन्मान पूजेतला. ही एक चारोळी होती मान या शीर्षकाखालील मॅडमनी पाठवलेली. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत चुकभूल या शीर्षकाखाली की दहावा ग्रह पत्रिकेतला जावाई, अपमानामुळे उमेचा अग्निप्रवेश. दहावा ग्रह पत्रिकेतला जावई, अपमानामुळे उमेचा अग्निप्रवेश. उडविले मुंडके बसवले बकऱ्याचे, शिवजींच्या दक्षाने ओढवला रोष. शिवजींच्या दक्षाने ओढवला रोष. तर चुकभूल झाल्यानंतर काय होतं याबद्दलचे भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. तर या अप्रतिम सुंदर अशा चारोळ्या सी ए संगीता मेहता मॅडम यांच्या पुणे येथून पाठवलेल्या मधुमक्षिका या नावाने मॅडम लिहितात. पुढच्या एका रचनेमध्ये श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया इथून लिहिलंय. श्री किशोर कुमार मलेवार सर लिहिताय गोंदिया येथून. सरांनी मान सन्मान शीर्षकाखाली लिहिलंय की गरजूला मदत करण्यास मानावे सदाचे सत्कार्य. गरजूला मदत करण्यास मानावे सदाचे सत्कार्य. एकामेकास करुणी मदत सेवेतच मानावे परमार्थ. क्या वाद आहे. गरजूला मदत करण्यास मानावे सदाचे सत्कार्य. एकामेकास करुणी मदत सेवेतच मानावे परमार्थ. परवा नाही मान सन्मानाची गरजवंतासाठी करू कार्य. परवा नाही मान सन्मानाची गरजवंतासाठी करू कार्य. उद्देश ठेवू मानव सेवेचा सतत करूया समाजकार्य. उद्देश ठेवू मानव सेवेचा सतत करूया समाजकार्य. सतत करूया समाजकार्य. तर गरजवंतासाठी कार्य करू. मान सन्मानाची पर्वा न करता करू. असा भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता श्रोते.

0: नमस्कार दोस्तों, मैं हूं शिवम सरस्व, आपका अपना डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, और आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आज आपल्याशी एक आठवण शेअर करायची आहे। आणि एक आठवण जी अशी होती की आपण हा शो नुकताच सुरू केलेला होता, काही महिने काही वर्षे झालेली होती। आणि त्या शोमध्ये एक जे ज्येष्ठ मान्यवर आहेत, तर ते ज्येष्ठ मान्यवर त्या शोमध्ये सहभागी झालेले होते। सिनियर सिटीजन होते प्रभाकर पराटे सर, दुर्दैवाने जे आपल्यामध्ये आज नाहीत, तर त्यांची आठवण आज आवर्जून काढण्याचा प्रसंग असा आहे की ज्योतिलीला प्रभाकर मॅडम ज्या आहेत, तर त्यांनी जे आहे ते एक ई बुक प्रकाशित केलेलं आहे। आणि त्या ई बुकाचं नावसुद्धा हा खेळ शब्दांचा आपल्या या शोच्या अनुषंगानं त्यांनी दिलेलं आहे। आणि ते नाव देण्याचं मुख्य प्रयोजन जे आहे की त्या ई बुकमध्ये जे आहे ते प्रभाकर पराटे सरांनी 2019 पासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे अगदी डिसेंबर 2024 पर्यंत त्यांनी ज्या ज्या रचना आपल्या शोसाठी पाठवलेल्या होत्या, त्या सर्व कार्यक्रमामध्ये पाठवलेल्या रचना ज्या आहेत त्या या ई बुकामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत। आणि 29 डिसेंबर 2024 रोजी जे आहे काव्यरचनेचे त्यांच्या वाचन होत होते आणि त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती, त्यावेळी जे आहे ते प्रभाकर पराटे सर हे अनंतात विलीन झाले। आणि खरंच मलासुद्धा ही बातमी जेव्हा कळलेली होती तेव्हा मीसुद्धा सांत्वना व्यक्त केलेली होती, परंतु आज ती आठवण निघण्याचं कारण असं आहे की या शोवर प्रभाकर पराटे सर जे आहेत ते खूप प्रेम करायचे। आणि त्यांचं या शोवर असलेलं प्रेम पाहूनच ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी जे आहे ते हे ई बुक जे आहे ते मुलगी आहेत ज्योतिलीला प्रभाकर मॅडम ज्या आहेत त्या, तर प्रभाकर पराटे सरांच्या म्हणजे बाबांच्या त्यांनी ई बुक प्रकाशन केलेलं आहे। सर्व रचना ज्या आहेत त्या या शोमध्ये सरांनी ज्या पाठवलेल्या होत्या त्याचं प्रकाशन जे आहे ते या ई बुकद्वारे करण्यात आलेलं आहे। ई बुकचं नावसुद्धा आहे हा खेळ शब्दांचा। तर जेव्हा मॅडमनी लिहिलं आहे की जेव्हा बाबा शो ऐकत असायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना मन भरून येत होतं, आणि रचनेवर जी आपण प्रतिक्रिया देतो त्याबद्दलसुद्धा त्यांना खूप आनंद व्हायचा। तर जरी आज सर नसले म्हणजे आपल्यासोबत, तरीसुद्धा सरांच्या या ई बुकमधली या ई बुकच्या निमित्तानं आपण सर आपल्यासोबत नसले तरी त्यांची जी आहे ती एक रचना थोडीशी आजच्या विषयाला जरी आपण सोडून सादर करीत असलो तरी मला सादर करावीशी वाटते आपल्या सर्वांच्या परवानगीनं। सरांची जी आहे ती एक रचना मी सादर करतोय प्रभाकर पराटे सरांची, जे आज आपल्यामध्ये नाहीत परंतु आपल्या या शोमध्ये पाठवलेल्या सर्व रचना ज्या होत्या त्यांच्या, त्याचं त्यांनी ई बुक प्रकाशित केलेलं आहे। आणि खरंच म्हणजे शो जो आहे आपला की आपण रचना पाठवता मी त्या सादर करतो आणि आपल्या रचनांना भरभरून अशी मी दाद देतो, आपले श्रोतेसुद्धा दाद देत असतात, तर त्यामुळं किती आनंद होतो कोणाला, तर याचं हे खरंच मूर्तिमंत असं उदाहरण आहे। खूप खूप धन्यवाद ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांचं की त्यांनी हा खेळ शब्दांचा या आपल्या शोचं नाव ई बुकला दिलं, आपल्या बाबांनी पाठवलेल्या शोमधल्या सर्व रचना प्रकाशित केल्या आणि त्या आपल्या सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। आपण प्रभाकर पराटे सरांनी लिहिलेली आपल्या शोमध्ये पूर्वी आलेली जी आहे ती एक सुंदर अशी रचना आहे सुखदुःख नावाची, तर ती आपण पाहूया की सुखदुःखाचे चक्र फिरते अविरत, एका मागून दुसरे येत राहते सतत। सुखदुःखाचे चक्र फिरते अविरत, एका मागून दुसरे येत राहते सतत। सुखदुःख जीवनाचे अभिन्न अंग, दोघांनाही जीवनात मिळतो संग। सुखदुःख जीवनाचे अभिन्न अंग, दोघांनाही जीवनात मिळतो संग। आनंद आणि विषादाचे होते जेव्हा आगमन, आनंद आणि विषादाचे होते जेव्हा आगमन। मानावे दोहोंना समसमान, ठेवूनी चित्ती समाधान करावे जीवन हे धन्य, ठेवूनी चित्ती समाधान करावे जीवन हे धन्य, करावे जीवन हे धन्य। वाह वाह, प्रभाकर पराठे सरांची चंद्रपूर येथून पाठवलेली, आणि सर आपल्या सोबत आज नाहीत तरी सुद्धा त्यांची एक सुंदर अशी आठवण आपल्या शोमध्ये पहिल्या शोपासून अगदी सर सक्रिय होते, वारंवार त्यांनी रचना पाठवल्या आणि त्या सर्व रचना ई बुकाद्वारे ज्या आहेत त्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे सरांची आपण ही जी रचना आहे ती आवर्जून आजच्या शोमध्ये सादर केलेली आहे श्रोते हो। आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळतोय, जी रचना आपल्याला पाठवलेली आहे ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून, की आत्ता ज्यांच्या ई बुकाबाबत आपण उल्लेख केला की त्यांनी त्यांच्या बाबांच्या ज्या रचना होत्या, बाबांनी ज्या आपल्या हाखेळ शब्दांचा या शोमध्ये रचना पाठवलेल्या होत्या, तर त्याचं ई बुक बनवलं, तर त्यांची आपण रचना सादर करूया ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली। मान सन्मान या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की मागून मिळत नसतो मान सन्मान, असावे लागते त्यासाठी प्रामाणिक आपले आचरण। मागून मिळत नसतो मान सन्मान, असावे लागते त्यासाठी प्रामाणिक आपले आचरण। दुसऱ्यांना द्यावा मान तेव्हाच मिळेल सन्मान, दुसऱ्यांना द्यावा मान तेव्हाच मिळेल सन्मान। वाह, आणि खरंय की मान सन्मानाचा प्रत्येक व्यक्ती भुकेला असतो, परंतु तो मागून मिळत नाही, त्यासाठी आपलं आचरण हे शुद्ध आणि प्रामाणिक असावं लागतं। आपण इतरांना मान सन्मान द्यावा लागतो म्हणजे निश्चितपणे इतर सुद्धा आपल्याला मान सन्मान देतात। खूप सुंदर अप्रतिम सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता। पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यातील पहिल्या चारोळीमध्ये स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिले। स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सर लिहित आहेत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून, की मान सन्मानासाठी भुकेलेल्या मी खूप जण पाहिले, मान सन्मानासाठी

मान नाही दिला तरी चालेल, फक्त माझ्याशी चांगली वाग, तेव्हाच बघ कशी आपल्या संसार रूपी फुलेल फुललेलं बाग, तेव्हाच बघ कशी आपली संसार रूपी फुललेलं बाग फुललेलं बाग। तर त्र्यंबक शेणितकर सरांची इगतपुरी जिल्हा नाशिक येथून स्वप्नझुला या नावाने सरलितात अप्रतिम अशी रचना। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरलीत आहेत वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। की केली हिम्मत तर होते जगी किंमत, जगावं तर असं जगा वेगळं, क्या बात आहे। केली हिम्मत तर होते जगी किंमत, जगावं तर असं जगा वेगळं, जन्मा आल्या करावं पहाहीत, वेळ येता करावं संधीचं सोनं पिवळं। वाह, मान सन्मान मिळणं म्हणजे गंमत नाही, त्यासाठी पूर्ण समरस व्हावं लागतं। मान सन्मान मिळणं म्हणजे गंमत नाही, त्यासाठी पूर्ण समरस व्हावं लागतं। कष्टाविन फळ ना मिळते कोणत्याही क्षेत्रात, विशेष प्रावीण्य करून दाखवलं तरच मान सन्मान फळ जरूर मिळतं, तरच मान सन्मान फळ जरूर मिळतं। सगळ्यात आधी हिम्मत करावी लागते, तरच किंमत मिळते। आणि आपण जगापेक्षा वेगळं असलं पाहिजे, खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। विजय बी शिर्के सर लिहित आहेत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। उठ, कोणीही म्हणणार नाही बसावे त्या ठिकाणी, उठ कोणीही म्हणणार नाही बसावे त्या ठिकाणी, वदणार नाही खोटी कुणीच बोलावी आईसी वाणी, क्या बात आहे। वदणार नाही खोटी कुणीच बोलावी आईसी वाणी, सांगून गेले संत कबीर सकळा, सांगून गेले संत कबीर सकळा, उंच होण्यातच नसतो मान, क्या बात आहे अप्रतिम। सांगून गेले संत कबीर सकळा, उंच होण्यातच नसतो मान, होईल सहकार्य इतरांना आपले, होईल सहकार्य इतरांना आपले, ठेवावे प्रत्येकाने एवढे भान, ठेवावे प्रत्येकाने आपले भान। आणि अगदी खरं आहे ना श्रोते हो, कारण आपण खूप वेळा पाहतो की आपण फक्त उंच होण्याचं पाहतो, परंतु प्रत्येक वेळी उंचावर जाणं हा मान नसतो। तर इतरांना सहकार्य करणं, इतरांना सोबत घेऊन जाणं हा सुद्धा मान असतो। खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय सत्कर्मात या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की सत्कर्मातून मिळतो मान परोपकाराचे असावे भान, सत्कर्मातून मिळतो मान परोपकाराचे असावे भान, दिन दुबळ्यास करता मदत, दिन दुबळ्यास करता मदत, जीवन सार्थक होईल जगण्यात, जीवन सार्थक होईल जगण्यात, जीवन सार्थक होईल जगण्यात। आणि अगदी खरं आहे की दीन दुबळ्यांना मदत केली तर जीवन सार्थक होतं, सत्कर्मातून मान मिळतो आणि परोपकाराचं भान असलं पाहिजे। दरवेळी स्वतःसाठी जगणं हे गैर आहे, कधी कधी इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे, आपल्या ताटातला घास एखाद्या गरजूला दिला पाहिजे, नाही का। खूप अप्रतिम संदेश होता। आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये महेश दुर्वे सर लिहित आहेत मुलुंडपूर्व मुंबई येथून। महेश दुर्वे सरांनी मुलुंडपूर्व मुंबई येथून लिहिलंय, सर लिहित आहेत की मान दिला की मान मिळतो अभिमानाने मग सांगतो, मान दिला की मान मिळतो अभिमानाने मग सांगतो, सन्मानाच्या मार्गावरती सन्मानाने मान मिरवतो, सन्मानाच्या मार्गावरती सन्मानाने मान मिरवतो, मानपानही अति न व्हावे, मानपानही अति न व्हावे, मानकऱ्याने सीमेत राहावे, वाह, मानपानही अति न व्हावे, मानकऱ्याने सीमेत राहावे, मानाचाही मान राखावा, मानाचाही मान राखावा, योग्यतेचा सन्मान व्हावा, योग्यतेचा सन्मान व्हावा, क्या बात आहे। मान कसा मिळतो आणि मान मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगत असताना की मान दिल्यावर मान मिळतो आणि मग आपल्याला अभिमानानं सांगता येतं, यासोबतच सन्मानाच्या मार्गावर जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्याला जर मान असेल तर आपल्याला तो मिरवता येतो, हे सांगताना कुणी

आपल्याला जर सन्मान दिला तर त्या मानकऱ्याने सुद्धा सीमेमध्ये राहिलं पाहिजे. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट असते, नाही का श्रोते हो? कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला जास्त मान सन्मान मिळाला तर त्या व्यक्तीला अहंकार चढायला लागतो, तो इतरांना तुच्छ लेखायला सुरुवात करतो आणि आपण कोणीतरी वेगळा आहोत, आपण कोणी या जे इतर लोक आहेत त्यांच्या पेक्षा आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत असं एक अहंभाव जो आहे तो त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतो. आणि मग त्यानंतर तो व्यक्ती इतरांना कमी लेखायला लागतो, उद्धट बोलायला लागतो. त्यामुळे सरांनी म्हटलेलं आहे की मानपान ही अति न व्हावे, मानकऱ्यानेही सीमित राहावे आणि मानाचाही मान राखावा. तर मान सन्मान आणि मान सन्मानाची ही एक वेगळी आणि दुसरी बाजू जी आहे ती सरांनी शब्दबद्ध केलेली होती महेश दुर्वे सरांनी मुलुंडपूर्व मुंबई येथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सुनील बंडू किरळे सर लिहित आहेत. सुनील बंडू किरळे सरांनी निपाणी जिल्हा बेळगाव येथून लिहिलं आहे की पैसा ज्याच्या जवळी त्यालाच मिळतो मान मिळतो, पैसा ज्याच्या जवळी त्यालाच मान मिळतो, बाजारी फेकून पैसा विकत सन्मान मिळतो. पैसा ज्याच्या जवळी त्यालाच मान मिळतो, बाजारी पैसा फेकून विकत सन्मान मिळतो. ऐशा माना सन्मानाची चटक धनदांडग्यांना, ऐशा मान सन्मानाची चटक धनदांडग्यांना, दिखावू समाजसेवा नुसताच असे बहाणा, दिखावू समाजसेवा नुसताच असे बहाणा, नुसताच असे बहाणा. तर सुनील बंडू किरळे सरांनी निपाणी जिल्हा बेळगाव येथून पाठवलेल्या अप्रतिम सुंदर अशा रचनेमध्ये एक वेगळी बाजू जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप लोक हे पुरस्कार विकत घेतात, खूप लोक हे वेगळी समाजसेवा करतात, खूप लोक हे इतरांना दाखवण्यासाठी करतात, करतात थोडंसं आणि त्याची स्टंटबाजी, त्याची शोबाजी खूप सारी करतात. त्याबद्दल सरांनी त्यांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये एक मार्मिक शब्दामध्ये आपले भाव जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेकनंतर.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: मेजोरिटी पीपल सिर्फ अगर अपने जीवन और अपने मन की एक्सरे करनी है उस क्षण चेक करें जब सुबह उठते हैं। अगर सुबह उठते ही फर्स्ट थॉट आती है कि मुझे थोड़ा और सोना है, इसका मतलब मेरी जो 6 घंटे के 8 घंटे की नींद थी मेरी उसमें रेस्ट और रिचार्जिंग नहीं हुई। क्यों नहीं हुई? शरीर सो रहा था लेकिन मन अभी भी कंटिन्यूअसली चल रहा था। मन की बात का समाधान नहीं मिला उसको। अब हमारा मन अगर उसको उसकी बात का समाधान नहीं मिलता है तो वो 5 दिन नहीं 5 साल चल सकता है उस प्रॉब्लम के साथ, 50 साल चल सकता है उस प्रॉब्लम के साथ। और अगर फिर भी समाधान नहीं मिला तो आत्मा शरीर छोड़ेगी, दूसरा शरीर लेगी और वो ही सोच और संस्कार अपने साथ लेकर जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, मान सन्मान या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत आणि त्या श्रृंखलेमधल्या पुढच्या रचनांना सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या काही ओळी लिहिलेल्या होत्या बाबांच्या अनुषंगाने 2 ओळी, तर तुमच्यामुळे आमच्या अस्तित्वाला सन्मान आहे। बाबा तुमच्यामुळे आमच्या अस्तित्वाला सन्मान आहे। तुम्ही झेलले अपार ऊन म्हणून ही सावली भान आहे। बाबा तुमच्यामुळे आमच्या अस्तित्वाला सन्मान आहे। तुम्ही झेलले अपार ऊन म्हणून ही सावली भान आहे भान आहे। तर ही माझी बाबांप्रतीचे भाव व्यक्त करणारी रचना होती। आणि मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिले की आई हळवी नि बाप कायम असतो कठोर, हे जणू बनले आहे नेहमीचे समीकरण। आई हळवी नि बाप कायम असतो कठोर, हे जणू बनले आहे नेहमीचे समीकरण। आईचे अश्रू जगाला दिसतात नेहमी पण बापाचे दिसत नाही कोणाला मन। आईचे अश्रू जगाला दिसतात नेहमी पण बापाचे दिसत नाही कोणाला मन। आई असते त्याग मूर्ती मुलांना जपणारी, आई असते त्याग मूर्ती मुलांना जपणारी, बापाचे दिसत नाही कुटुंबाप्रती केलेले समर्पण। आई असते त्याग मूर्ती मुलांना जपणारी, बापाचे दिसत नाही कुटुंबाप्रती केलेले समर्पण। आवडते त्यालाही मुलांशी गप्पा मारायला आणि त्यांच्यासोबत अल्लड होऊन जगायला, आवडते त्यालाही मुलांशी गप्पा मारायला आणि त्यांच्यासोबत अल्लड होऊन जगायला छान। बाप हसऱ्या चेहऱ्याने असतो चार चौघात, बाप हसऱ्या चेहऱ्याने असतो चार चौघात, कर्तव्य बजावत राहतो सदा अंगात नसताना त्राण। बाप हसऱ्या चेहऱ्याने असतो चार चौघात, कर्तव्य बजावत राहतो सदा अंगात नसताना त्राण। बापालाही द्या थोडी जागा तुमच्या व्यस्त जीवनात, बापालाही द्या थोडी जागा तुमच्या व्यस्त जीवनात, मिळू द्या त्यालाही त्याच्या हक्काचा सन्मान, मिळू द्या त्यालाही त्याच्या हक्काचा सन्मान, मिळू द्या त्यालाही त्याच्या हक्काचा सन्मान। तर ही माझी एक रचना होती मान सन्मान या विषयाच्या अनुषंगानं। तर श्रोते हो, खूप वेळा आपण स्वतःच्या व्यस्त जीवनामध्ये आजूबाजूच्या लोकांचा विचार करत नाही, आजूबाजूच्या लोकांना मान सन्मान देत नाही आणि आपण आपल्याच मस्तीमध्ये असतो। ती माणसं आपल्या जीवाभावाची असतात, त्या माणसांमुळं आपण असतो आणि ही गोष्ट आपण विसरून जातो। पुढच्या रचनेकडे वळूया। उषाश्री बागडे मॅडम लिहित आहेत मालेगाव येथून। उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून लिहिलंय की जीवनात हवा मान सन्मान, सामाजिक कार्य करा छान। जीवनात हवा मान सन्मान, प्रामाणिक कार्य करा छान, जनसेवा केल्याने समाधान मिळेल लोकांकडून मोठा मान। जनसेवा केल्याने समाधान मिळेल लोकांकडून मोठा मान। मॅडम पुढं असं लिहित आहेत की कार्य करावे समाजासाठी मान सन्मान मिळेल जीवनात, कार्य करावे समाजासाठी मान सन्मान मिळेल जीवनात, सुख समृद्धी आरोग्य सारे मग धावतच जवळ येतात, मग धावतच जवळ येतात। तर समाजासाठी कार्य केलं पाहिजे हा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता की जर मान सन्मान हवा असेल तर समाजकार्य केलं पाहिजे। आणि पुढच्या एका रचनेमध्ये चौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय
3: की मान सन्मान आपला आपणच ठेवावा लागतो, स्वाभिमानी जगण्याचा आत्मविश्वास बाळगावा लागतो। मान सन्मान आपला आपणच ठेवावा लागतो, स्वाभिमानी जगण्याचा आत्मविश्वास बाळगावा लागतो। आदर सन्मान देऊनी जिंकावीत मने आप्तेष्टांची, आदर सन्मान देऊन जिंकावीत मने आप्तेष्टांची। अपेक्षा मात्र धरू नये इतराकडून कशाची, अपेक्षा मात्र धरू नये इतराकडून कशाची। वाह, आणि खरं आहे की मान सन्मान सर्वात आधी आपण स्वतःचा ठेवला पाहिजे, तरच इतर मान सन्मान देतात। आपणच जर का स्वतःचा मान सन्मान ठेवत नसू, चार चौघामध्ये आपण स्वाभिमानी राहत नसू, तर निश्चितपणे इतर सुद्धा आपल्याला त्याच नजरेने पाहतील। सुंदर सकारात्मक संदेश होता पुढच्या एका रचनेमध्ये, सुनील कुमार निखारे सरांनी नागपूर येथून लिहिले। सुनील कुमार निखारे सर लिहित आहेत नागपूर येथून की भारत देश हा आपला तिरंगा, तिरंगाचा सन्मान हा आपला, भारत देश हा आपला तिरंगाचा सन्मान हा आपला, उंच गगनात राष्ट्रध्वज आपला, आम्ही न कधी झुकणार न हरणार, जनगण मन राष्ट्रगीत हा संस्कार, सन्मानाने जगावे शांतिप्रिय देश हा आपला, प्रेम सौधार्य पूर्ण वातावरण मित्रता सन्मान आपला, असा हा भारत देश आपला, असा हा भारत देश आपला। तर तिरंगा हा आपला सन्मान आहे याबद्दलचे भाव, देशभक्तीपर ही सुंदर अशी सरांची रचना होती। पुढच्या एका कवितेमध्ये सौवनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून। सौवनिता गणेश शिंदे मॅडम यांनी गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून लिहिलंय की सदाचार आणि सुविचाराने ठेवता माणुसकीचे भान, प्रेमळ वाणीत जपून नाती एकमेकास लाभतो मान, सदाचार आणि सुविचाराने ठेवता माणुसकीचे भान, प्रेमळ वाणीत जपून नाती एकमेकास लाभतो मान, उत्कृष्ट कर्तृत्वाचा जेव्हा पसरतो नावलौकिक छान, उत्कृष्ट कर्तृत्वाचा जेव्हा पसरतो नावलौकिक छान, आपुलकीने आणि आदराने भरभरून मिळतो सन्मान, आपुलकीने आणि आदराने भरभरून मिळतो सन्मान, भरभरून मिळतो सन्मान। तर प्रेमळ वाणी ज्यामुळे नाती जपली जातात, उत्कृष्ट कर्तृत्व पाहिजे म्हणजे नावलौकिक मिळतो, आपुलकी आणि आदर पाहिजे इतरांप्रती, मग भरभरून सन्मान मिळतो। खूप अप्रतिम शब्दरचना या रचनेमध्ये होती। पुढच्या एका कवितेमध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणे जिल्हा पालघर येथून। अंजली सामंत मॅडम यांनी डहाणे जिल्हा पालघर येथून लिहिलंय की सन्मान करा मातृत्वाचा, सन्मान मुलीच्या जन्माचा, सन्मान तिच्या सेवेचा, स्त्री पुरुषाच्या समानतेचा। सन्मान करा मातृत्वाचा, सन्मान मुलीच्या जन्माचा, सन्मान तिच्या सेवेचा, स्त्री पुरुषाच्या समानतेचा। सन्मान निसर्गाचा, प्राण्यांचा, सत्यनिष्ठा न्यायाचा। सन्मान निसर्गाचा, प्राण्यांचा, सत्यनिष्ठा न्यायाचा। महामानव आंबेडकरांचा, भारताच्या महानतेचा। महामानव आंबेडकरांचा, भारताच्या महानतेचा। तर सन्मान मातृत्वाचा करा, सन्मान मुलीच्या जन्माचा करा, सन्मान तिच्या सेवेचा करा, आणि सन्मान स्त्री पुरुष समानतेचा सुद्धा करा। यासोबतच निसर्ग, प्राणी, सत्य, निष्ठा, न्याय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारताच्या महानतेचा सुद्धा सन्मान करा, असे अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। पुढच्या एका कवितेमध्ये युवराज कृष्णा पाटील सरांनी धुमडेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। युवराज कृष्णा पाटील सर लिहित आहेत धुमडेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून। नम्रता या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की अंगी असावी नम्रता, सद्गुणाने वागायचे, एकमेकांना साथ देऊन आनंदाने जगायचे। क्या बात आहे, अंगी असावी नम्रता, सद्गुणाने वागायचे, एकमेकांना साथ देऊन आनंदाने जगायचे। मान सन्मान तिथेच मिळतो ज्याचे कर्तृत्व आहे मान, मान सन्मान तिथेच मिळतो ज्याचे कर्तृत्व आहे महान, गर्व नसावा कशाचाच मोठे व्हा पण रहा लहान, गर्व नसावा कशाचाच मोठे व्हा पण रहा लहान। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरंच की या रचनेमधून सरांनी मोठं होणं हे गैर नाही,
2: परंतु मोठं होऊन सुद्धा जमिनीवर पाहिजे आहेत ते ठेवले पाहिजेत. आपण खूप मोठे आहोत म्हणजे आपण कुणी जगापेक्षा वेगळे आहोत असं दाखवू नका. मोठे होऊन पण लहान रहा हा खूप अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये अप्रतिम असा संदेश दिलेला आहे या रचनेमधून श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूया. हर्षा भोरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून.
3: मॅडमनी लिहिलंय की मानवता धर्म जपून सदैव सत्कर्म घडावे. मानवता धर्म जपून सदैव सत्कर्म घडावे. सन्मानाच्या भूमिकेत जन उपयोगी पडावे. सन्मानाच्या भूमिकेत जन उपयोगी पडावे. आणि मॅडम पुढे असं लिहित आहेत की बहुचर्चित वागण्याने पदरी घ्यावा सन्मान. बहुचर्चित वागण्याने पदरी घ्यावा सन्मान. आपल्यातील दातृत्वाने मिळे समाजसेवेचे पुण्यदान. आपल्यातील दातृत्वाने मिळे समाजसेवेचे पुण्यदान. आणि खरं आहे की बहुचर्चित वागण्याने पदरी घ्यावा सन्मान. म्हणजे आपण समाजकार्य केलं पाहिजे, आपण मानवता धर्म जपलं पाहिजे आणि आपल्यातलं दातृत्व जे आहे ते कायम जिवंत असलं पाहिजे. कारण जो व्यक्ती दातृत्ववान असतो निश्चितपणे त्याला समाजसेवेचं पुण्यदान मिळतं. आणि तेच भाव मॅडमनी अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या एका कवितेमध्ये मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पोसद जिल्हा यवतमाळ येथून. मनोहर गंगाराम राठोड सरांनी पोसद जिल्हा यवतमाळ येथून लिहिले की मशाकतीशिवाय येथे कधी पिकत नाही रान, त्याग वृत्तीच मिळवून देई तुझं जगात मानसन्मान. मशागतीशिवाय येथे कधी पिकत नाही रान, त्याग वृत्तीच मिळवून देई तुझं जगात मान सन्मान. आपुलकी प्रेमजिवाळा परक्यांसाठी जेव्हा मनात. आपुलकी प्रेमजिवाळा परक्यासाठी जेव्हा मनात. समाजाचा भूषण ठरुनी शोभून दिसतो जना जनात. समाजाचा भूषण ठरुनी शोभून दिसतो जना जनात जना जनात. तर सुंदर अप्रतिम भाव होते की जसं मशागत केल्याशिवाय रान पिकत नाही, तसंच त्यागवृत्तीशिवाय हा मान सन्मान मिळवू शकत नाही. आणि खरं आहे की आपण त्यागी असलं पाहिजे. जे आपल्यापाशी आहे त्यातलं काही ना काही इतरांना समाजाला देण्याचा आपला भाव असला पाहिजे. खूप सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की स्वकर्तृत्व अन स्वलौकिक मिळवून देते समाजात मानसन्मान. स्वकर्तृत्व अन स्वलौकिक मिळवून देते समाजात मानसन्मान. करता कर्विता परमेश्वर आपण निमित्त मात्र असे मानून. नसावा वृता अहंकार वा अभिमान. आपण निमित्त मात्र असे मानून. नसावा वृता अहंकार वा अभिमान. असावे आत्मावलोकन अन आत्मचिंतन. प्राप्त होई ईश्वरी अनुभूती. क्या बात आहे. प्राप्त होई ईश्वरी अनुभूती अन निखळ आत्मसन्मान. अन निखळ आत्मसन्मान. जय श्री कृष्ण. तर मॅडमनी स्वकर्तृत्व आणि स्वलौकिक हा आपल्याला समाजात मानसन्मान मिळवून देतो हे लिहित असताना कर्ता कर्विता परमेश्वर आहे आणि आपण निमित्त मात्र आहे. आपण कोणीच नाही. आपण स्वतःला शून्य समजलं तरच, आपण जर अहंकार त्यागला, आपण जर का आत्मावलोकन आणि आत्मचिंतन केलं तर ईश्वरी अनुभूती प्राप्त होते. असं खूप अप्रतिम आणि सुंदर असं जे वर्णन आहे ते मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून एक सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. संजय महाजन सर लिहित आहेत. संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की भारत माझा देश आहे माझा अभिमान. लोकशाहीने दिला मान निश्चितपणे करू मतदान. भारत माझा देश आहे माझा अभिमान. लोकशाहीने दिला मान निश्चितपणे करू मतदान. डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान आम्हास जीव की प्राण. डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान आम्हास जीव की प्राण. निवडून देऊ तोच उमेदवार करील जो कायद्याचा सन्मान. निवडून देऊ तोच उमेदवार करील जो कायद्याचा सन्मान. करील जो कायद्याचा सन्मान. वा. तर भारत देश ज्याचा अभिमान आहे असं शब्दांकन करताना सरांनी लोकशाहीने जो मान दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला तो म्हणजे मतदानाचा, तर ते आपण मतदान करूया, आपण संविधानाने चालणारा उमेदवार निवडून देऊया, आपण कायद्याने चालणारा उमेदवार निवडून देऊया, असे अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेच्या श्रृंखलेमधल्या पुढच्या काही रचना आपण ऐकणार आहात एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत। तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारुळे यांच्या शो मध्ये आहात। आनंदी रहा, आनंद लुटा।
4: कॅट माने बिल्ली, आरे ती रॅट, रॅट माने

श्रोते हो, आपण मान सन्मान या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्या श्रृंखलेमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये श्री प्रशांत एकनाथ बामणे सरांनी दौंड जिल्हा पुणे येथून अप्रतिम अशी रचना पाठवलेली आहे। श्री प्रशांत एकनाथ बामणे सर लिहित आहेत दौंड जिल्हा पुणे येथून। सरांनी लिहिलंय की असंच कुणाला कधी मिळत नसतो सन्मान, असंच कुणाला कधी मिळत नसतो सन्मान, द्यावा लागतो आपण ही समोरच्याला त्याचा मान। वाह, असंच कुणाला कधी मिळत नसतो सन्मान, द्यावा लागतो आपण ही समोरच्याला त्याचा मान। जागा हो मानवा हरवू नकोस तू भान, जागा हो मानवा हरवू नकोस तू भान, मान ठेवूनी सर्वांचा सजवू आयुष्याचं पान, मान ठेवूनी सर्वांचा सजवू आयुष्याचं पान, सजवू आयुष्याचं पान। वाह, तर कधी मौलिक सल्ला देणारी, कधी भावस्पर्शी भाव मानणारी सरांची ही रचना की सर्वांचा मान ठेवून आपण आयुष्याचं पान सजवूया। आणि आयुष्याचं जे पान आहे तेव्हा आपण सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना मान सन्मान देऊन जेव्हा सजवू, तेव्हा त्या आयुष्याच्या पानामधले जे क्षण असणार आहेत ते क्षण हसरे असणार आहेत, ते क्षण हलके फुलके असणार आहेत, ते क्षण आनंददायी असे असणार आहेत, ते क्षण जणू काही उत्सवासारखे असणार आहेत, नाही का। आणि अप्रतिम सुंदर असे ही रचना होती श्रोते हो। पुढच्या एका रचनेमध्ये सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी येथून। सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी येथून लिहिले की सन्मानाच्या अपेक्षेतून झाली नात्यांची धूळधाण, सन्मानाच्या अपेक्षेतून झाली नात्यांची धूळधाण, मोडून गेले मन तरी मिळाला नाही कधीच मान, मोडून गेली गेले मन तरी मिळाला नाही कधीच मान, सन्मानाच्या अपेक्षेतून नात्यांची झाली धूळदान। श्रोते हो, पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी इथून लिहिले। सीमा खान शेख मॅडम वरळी इथून लिहित आहेत की सन्मानाच्या अपेक्षेतून झाली नात्यांची धूळदान, सन्मानाच्या अपेक्षेतून झाली नात्यांची धूळदान, मोडून गेले मन तरी मिळाला नाही कधीच मान, मोडून गेले मन तरी मिळाला नाही कधीच मान, आपुलकीचा चेहरा कोमेजला, आपुलकीचा चेहरा कोमेजला, प्रेम उरले ना अंतरी कलियुगात, आपुलकीचा चेहरा कोमेजला, प्रेम उरले ना अंतरी कलियुगात, झाली नात्यांची दैना भारी, झाली नात्यांची दैना भारी, सर्वतोपरी मान सन्मान लटकले अधांतरी, सर्वतोपरी मान सन्मान लटकले अधांतरी, लटकले अधांतरी, आपुलकीचा चेहरा कोमेजला, प्रेम उरले ना अंतरी कलियुगात, झाली नात्यांची दैना भारी, सर्वतोपरी मान सन्मान लटकले अधांतरी, सर्वतोपरी मान सन्मान लटकले अधांतरी, अधांतरी, अधांतरी। तर एक मान सन्मानाची एक दुसरी बाजू, एक काळी बाजू, कारण तू मला मान दिला नाही, तू मला नीट बोलली नाही, म्हणून झालेली नात्यांची धूळदान, गरज नसताना, प्रसंग नसताना, वेळ काळ नसताना केलेली चुकीची आणि खोटी अपेक्षा, की ज्याचं कोणतंच औचित्य नाही, छोटासा प्रसंग, छोटीशी गोष्ट आणि त्या गोष्टीमधून तू माझी कदर केली नाही, तू माझा मान राखला नाही, तू माझा सन्मान केला नाही, म्हणून नात्यांची धूळदान केली, होऊन जातं धूळदान नातं अशा छोट्या छोट्या गैरसमजुतीतून, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून। आणि जेव्हा नात्यांची धूळदान होते तेव्हा मन कित्येक वेळा मोडून गेलेलं असतं, पण कधीच मान मिळत नाही, त्याची कदर होत नाही। एक व्यक्ती जी बरोबर असते, एक व्यक्ती जी चूक असते, आणि जी व्यक्ती बरोबर असते, ज्या व्यक्तीला मान सन्मान मिळणं गरजेचं असतं, तो एक विषय बाजूला राहतो, आणि जी व्यक्ती चुकीची असते तीच भांडत असते की तू मला मान सन्मान देत नाही। या सगळ्यामुळं होतं काय, तर आपुलकीचा चेहराच कोमेजून जातो, प्रेम उरत नाही, प्रेम संपून जातं, मन कोरडी होतात, आणि नात्यांची दैना उडून जाते,
नुसती देईना. आणि हे सगळं जेव्हा घडून जातं तेव्हा ज्याच्यासाठीही झालं सगळं, की नात्यांची धुळदान, कोमेजलेलं मन, कोमेजलेला चेहरा आणि कोरडी झालेली मन, या सर्वांच्या शेवटी जेव्हा आपण या हे घडलं कशामुळं याचा विचार करतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आता मान सन्मान कुठं आहे. जर माणूसच नाही, जर व्यक्तीच नाही आहे, तर मान सन्मान कुठला आणि द्यायचा कोणी, घ्यायचा कोणी. म्हणून मॅडमनी म्हटलंय की नात्या झाली नात्यांची दैनाभारी सर्वतोपरी, मान सन्मान लटकले अधांतरी, आणि मान सन्मान अधांतरी होऊन गेले. खरंच खूप गहिरा असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ शिवानी वकील मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. सौ शिवानी वकील मॅडम लिहित आहेत पुणे येथून की आम्रफलाच्या सुगंधाने दरवळे मोहक सारे रान, आम्रफलाच्या सुगंधाने दरवळे मोहक सारे रान, मधूनच एखादा कोकिळ पक्षी घेत असे मंजुळ नाजूक तान. मधूनच एखादा कोकिळ पक्षी घेत असे मंजुळ नाजूक तान, आम्रफळाची अमराई सुंदर सुबक दिसते छान, आम्रफळाची अमराई सुंदर सुबक दिसते छान. फळांच्या राजामध्ये आंब्यालाच पहिला मान, फळांच्या राजामध्ये आंब्यालाच पहिला मान, आंब्यालाच पहिला मान. तर आम्रफळाच्या सुगंधाने दरवळलेलं रान आणि कोकिळ पक्षाची तान, त्यासोबतच आंबा जो आहे जे फळ आहे तर त्याला पहिला मान असतो. खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून. मॅडमनी लिहिलंय की मिळवाल जर खरे ज्ञान तरच मिळेल योग्य मान, मिळवाल जर खरे ज्ञान तरच मिळेल योग्य मान, जीवाचे करावे लागते रान. वा, जीवाचे करावे लागते रान तरच तुमचा होतो सन्मान, मागून नसतो मिळत मान इतरांचा योग्य करा सन्मान, मागून नसतो मिळत मान इतरांचा योग्य करा सन्मान. का नसता कुरापती काढतो, का नसता कुरापती काढतो, मान सन्मान दिल्यानेच वाढतो, मान सन्मान दिल्यानेच वाढतो. आणि खरंय की जीवाचं रान करावं लागतं मान सन्मानासाठी, तो मागून मिळत नाही. आणि इतरांचा मान सन्मान करा असा सुंदर अप्रतिम असा सकारात्मक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की मोठ्यांचा आदर करून खरा द्यावा मान सन्मान, मोठ्यांचा आदर करून खरा द्यावा मान सन्मान, यातून दिसतो संस्कार जीवनात तोच धनवान. मोठ्यांचा आदर करून खरा द्यावा मान सन्मान, यातून दिसतो संस्कार जीवनात तोच धनवान. जीवनाच्या पाठशाळेत गरीब की असो श्रीमंत, जीवनाच्या पाठशाळेत गरीब की असो श्रीमंत, मान सन्मान समभावनेने माणुसकी असते जिवंत, मान सन्मान समभावनेने माणुसकी असते जिवंत, माणुसकी असते जिवंत. आणि खरंय की जीवनाची जी पाठशाळा असते त्याच्यामध्ये गरिबी श्रीमंतीला फारसा वाव नसतो, तिथं वाव असतो तो आपल्या वागण्याला, आपल्या बोलण्याला, आपल्या स्वभावाला, आणि त्यासोबतच आपण इतरांशी कसे वागतो, आपण इतरांना मान सन्मान देतो का, या गोष्टी खूप मॅटर करतात. आपल्या बोलण्यामुळं मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी सहजपणे होऊन जातात आणि आपल्या बोलण्यामुळंच छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा होत नाही, कारण त्याला आपलं बोलणं कारणीभूत असतं. आपण इतरांना सन्मानाची वागणूक देत नाही त्यामुळं कामं अडून राहतात, कोणी सोबत राहत नाही. खूप सुंदर असे भाव मॅडमच्या रचनेमध्ये होते. तर मित्रांनो, ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना होती सौकल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांची चिंचवड पुणे कोल्हापूर येथून पाठवलेली. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये राजेंद्र द्वारकानाथ पाटील सरांनी ठाणे डोंबिवली निळजे येथून लिहिले. राजेंद्र द्वारकानाथ पाटील सर लिहितात ठाणे डोंबिवली निळजे येथून की वयस्कर असोत की उच्च शिक्षित, अनुभवी किंवा किमयागार, वयस्कर असोत की उच्च शिक्षित, अनुभवी किंवा किमयागार, वाटतो कुणी ज्ञान कुणी धन, वाटतो कुणी ज्ञान कुणी धन, देतात कुणी मोलाचा आधार. वा, असे मानाचे मानकरी असतात त्यांना मान दिलाच पाहिजे,
असे मानाचे मानकरी असतात त्यांना मान दिलाच पाहिजे, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान केलाच पाहिजे, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान केलाच पाहिजे। आणि खरं आहे की वयस्कर असो, उच्च शिक्षित असो, अनुभवी असोत किंवा किमयागार असोत, कुणी ज्ञान वाटतं कुणी धन वाटतं, कुणी फक्त आधार देतात पण तो आधार खूप मोलाचा असतो, त्यांच्यापाशी काही नसतं, पण काळजी करू नको सगळं ठीक होईल एवढं म्हणणं हे सुद्धा खूप सारं देण्यापेक्षा मोठी गोष्ट असते। हे जे मानकरी आहेत यांना मान दिला पाहिजे, त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान केला पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता। श्रोते हो, कधी कुठल्या हॉटेलमध्ये गेलात तर तिथं काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांना आपण ॲरोगंटली बोलतो, अतिशय उद्धटपणे बोलतो, ए इकडं ये, ए तिकडं ये, हे असं का केलं, ते तसं का केलं, तुला दिसत नाही का, खूप साऱ्या गोष्टी आपण बोलतो। तो बिचारा त्या ठिकाणी काम करत असतो, तो पोटासाठी राबत असतो आणि हे अपमानाचे घोट पचवत असतो। जेव्हा आपण कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाता तिथले आपल्याला सेवा देणारे जे बांधव भगिनी असतात त्यांच्याशी कधीच उद्धट वागू नका, कारण ते आपले नौकर नाहीत, ते आपले गुलाम नाहीत। आणि नौकरांना सुद्धा जे आपल्याकडे सोबत काम करतात त्यांना सुद्धा असं नाही बोललं पाहिजे, हे तर सार्वजनिक ठिकाणं असतात। आपण त्या ठिकाणी त्यांना सर मॅडम अशी उपाधी देऊन आपण जर त्यांना सन्मानाने दिलं तर आपण त्यांची सेवेची क्वालिटी पहा, त्यांना एवढं भरून येतं, त्यांना एवढा आनंद होतो की आपलं काम छोटं नाही याची फिलिंग त्यांना येते, की समोरचा व्यक्ती ज्या अर्थी आपल्याला मान सन्मान देतोय तेव्हा माझं कामसुद्धा छोटं नाही। आणि काम आणि जो व्यक्ती असतो तो कधीच छोटा नसतो, फक्त कामं वेगळी असतात। म्हणून आपण जे सार्वजनिक ठिकाणी वावरत असतो त्यावेळी त्या ठिकाणी सेवा असतील, काही काम करणारे लोक असतील तर त्यांना आपण मानाची वागणूक दिली पाहिजे, सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, आपल्या शब्दामधून त्यांचं एक तो दिवस बनला पाहिजे, त्यांनी दिवसभर विचार केला पाहिजे की खरंच माझं काम एवढं मोठं आहे का। तर मित्रांनो, असाच सुंदर आणि सकारात्मक संदेश सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता। पुढच्या एका रचनेकडे वळूया, म्हणजे चारोळीकडे, की एकनाथ डांगे पाटील सरांनी श्रीरामपूर येथून लिहिलंय। एकनाथ डांगे पाटील सर लिहित आहेत श्रीरामपूर येथून, सरांनी लिहिलंय मान आणि सन्मान, शक्यतो इच्छिते स्वार्थ लाभ योगदान, शक्यतो इच्छिते स्वार्थ लाभ योगदान, कोणी काहीही म्हणा पण वास्तव हे भयान। मान आणि सन्मान, शक्यतो इच्छिते स्वार्थ लाभ योगदान, कुणी काहीही म्हणा पण वास्तव हे भयान, कुणी काहीही म्हणा पण वास्तव हे भयान। अगदी मोजक्या शब्दामध्ये स्वार्थ लाभासाठीच ते योगदान आहे असं शब्दांकन सरांनी केलंय। हे कटू आहे पण सत्य आहे असं सर म्हणताय, की मान सन्मान म्हणजे हे प्रत्येक व्यक्ती हा एखादी गोष्ट करण्याच्या पाठीमागं त्याचा काही ना काही स्वार्थ असतो। खूप अप्रतिम मोजक्या शब्दामध्ये सरांचे हे भाव होते। पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथून। ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की विचारांच्या दुनियेत आता शब्द खोटे खूप नाचतात। वाह, विचारांच्या दुनियेत आता शब्द खोटे खूप नाचतात, मी पणाचा आव आणत सन्मान आपलाच करतात, मी पणाचा आव आणत सन्मान आपलाच करतात, मानवतेची टोपली घेऊन दारोदारी सत्य फिरत असते। वाह, मानवतेची टोपली घेऊन दारोदारी सत्य फिरत असते, उंजळी भर मानझोळीत कधीच कोणी देत नसते, उंजळी भर मान झोळीत कधीच कोणी देत नसते, कधीच कोणी देत नसते। आणि खरंय हे विचारांच्या दुनियेत आता शब्द खोटे खूप नाचतात, मी पणाचा आव आणत सन्मान आपलाच करतात, मानवतेची टोपली घेऊन दारोदारी सत्य फिरत असते,
ओंजळी भर मान झोळीत कधीच कोणी देत नसते, ओंजळी भर मान झोळीत कधीच कोणी देत नसते। तर मानवतेची टोपली घेऊन दारोदारी फिरणारं सत्य आणि ओंजळ भर मान सुद्धा झोळीत न देणारी ही आपली व्यवस्था। खरंच की सरांनी एक कटु सत्य आपल्या रचनेच्या माध्यमातून मांडलेलं आहे। ज्योतिबा पाटील सर किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून सरांनी पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना। श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारुळ्यांच्या शोमध्ये। आनंदी राहा।

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आपण मान सन्मान या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्या शृंखलेमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मीना सुरेश पाटणे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय। सौ मीना सुरेश पाटणे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून। मान सन्मान मिळवण्यासाठी व्हावे तुम्ही कर्तृत्ववान, समाजात वाढले जाईल आदराचे नि कौतुकाचे पान। वाह, समाजात वाढले जाईल आदराचे नि कौतुकाचे पान। सामाजिक बांधिलकी दाखवून मिळेल नक्कीच मान सन्मान, सामाजिक बांधिलकी दाखवून मिळेल नक्कीच मान सन्मान। गरिबांसाठी सतत करावे अन्न वस्त्रांचे दान, गरिबांसाठी सतत करावे अन्न वस्त्रांचे दान, अन्न वस्त्रांचे दान। तर मान सन्मान मिळवण्यासाठी कर्तृत्ववान असलं पाहिजे, कर्तृत्ववान झालं पाहिजे, मग आदराचं आणि कौतुकाचं जे पान आहे ते समाजात वाढेल। अन्नदान आणि वस्त्रदानाचा सुंदर असा सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता। आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया। श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलंय। श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून की सासूरवाडीत जावई बापूंना नेहमीच असतो विशेष मान, सासूरवाडीत जावई बापूंना नेहमीच असतो विशेष मान, सासूरवाडीत जावई बापूंना नेहमीच असतो विशेष मान, स्वाभिमानी जावई देखील उपस्थितीचं राखतात भान, स्वाभिमानी जावई देखील उपस्थितीचं राखतात भान। बाळगुण मर्यादा परंपरा वेळेच्या बंधनात राहतो, बाळगुण मर्यादा परंपरा वेळेच्या बंधनात राहतो, सन्मानाच्या वागणुकीत निरंतर स्वतःला पाहतो, सन्मानाच्या वागणुकीत निरंतर स्वतःला पाहतो, निरंतर स्वतःला पाहतो। वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर की प्रत्येकाने मानापानाने राहावं असा संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता। आणि पुढच्या दोन आपण चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिले पहिल्या चारोळीमध्ये की ठेवूनी मान सर्वांचा आदर ठेवावा, ठेवूनी मान सर्वांचा आदर ठेवावा, चुकूनही अपशब्द वापरून समोरच्याचा अपमान न करावा, चुकूनही अपशब्द वापरून समोरच्याचा अपमान न करावा, अपमान न करावा। वाह, तर सर्वांना मान द्या, सर्वांना सन्मान द्या, चुकून सुद्धा अपशब्द वापरू नका आणि अपमान करू नका असा संदेश या चारोळीमध्ये होता। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की मान सन्मान देऊनी मनी आनंद साठवावा, मान सन्मान देऊनी मनी आनंद साठवावा, आदर देऊनी मोठ्यांना आशीर्वाद त्यांचे घ्यावा, आदर देऊनी मोठ्यांना आशीर्वाद त्यांचे घ्यावा। तर खूप सुंदर असे मान सन्मान या शब्दाच्या अनुषंगाने भाव मॅडमनी या दोन्ही चारोळ्यामध्ये शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ सीमा गुंडावार मॅडम यांनी अहमदाबाद येथून लिहिलंय। सौ सीमा गुंडावार मॅडम लिहित आहेत अहमदाबाद येथून की जीवापाड प्रेम करणारी आई ती असते, आयुष्यभर माया लावणारी बहीण ती असते, जीवापाड प्रेम करणारी आई ती असते, आयुष्यभर माया लावणारी बहीण ती असते, लाळा लावणारी वहिनी आत्या सून लेक बायको ती असते, काकू मामी आजी मावशी अशी अनेक नाती ती जपते, माहेर सोडून सासर ती आपलं करते, माहेर सोडून सासर ती आपलं करते, सर्व नात्यांना जपताना माया तिची न अटते, सर्व नात्यांना जपताना माया तिची न अटते, संसाराच्या रहाट गाड्यात स्वतःला ती विसरते, संसाराच्या रहाट गाड्यात स्वतःला ती विसरते, थोडासा मान सन्मान मिळताच स्त्रीही बहरते, थोडासा मान सन्मान मिळताच स्त्रीही बहरते, स्त्रीही बहरते, थोडासा मान सन्मान मिळताच स्त्री ही बहरते। आणि एका स्त्रीच्या अंतरंगातले भाव जे आहेत ते मॅडमनी शब्दबद्ध केलेले आहेत. किती कोण आहे, ती काय करते आणि तिला काय हवं आहे, ती कशाची भूकेली आहे, तर थोड्याशा मान सन्मानाची, तिच्या त्यागाची कदर केली जावी. कारण ती संसाराच्या रहाटगाड्यामध्ये स्वतःला सुद्धा विसरते, म्हणून तिला वाटतं की थोडासा आत्मसन्मान मिळावा. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय की जीवन जगताना करावा दुसऱ्यांचा मान सन्मान, जीवन जगताना करावा दुसऱ्यांचा मान सन्मान, मन आनंदी प्रसन्न राहील उंचावेल आपले स्थान. वाह, मन आनंदी प्रसन्न राहील उंचावेल आपले स्थान. अपशब्द कधी बोलू नये, अपशब्द कधी बोलू नये, दुखेल कोणाचेही मन. अपशब्द कधी बोलू नये, दुखेल कोणाचेही मन. आदराने सगळ्यांशी वागता कमवाल आयुष्यात धन, आदराने सगळ्यांशी वागता कमवाल आयुष्यात धन, कमवाल आयुष्यात धन. वाह, तर जीवन जगताना इतरांचा मान सन्मान केला पाहिजे, म्हणजे आपलं मन सुद्धा आनंदी आणि प्रसन्न राहील, एवढंच नाही तर आपलं स्थान उंचावेल. असा संदेश देताना मॅडमनी पुढे असं लिहिलंय की अपशब्द बोलू नका, कोणाचं मन दुखवू नका. आणि श्रोते हो, हेच तर जगण्याचं गमक आहे, नाही का, की आपण इतरांना मान द्या, जे आपण देऊ तेच परत येईल. खूप साऱ्या गोष्टी अशा छोट्या छोट्या असतात की जिथं आपण कोणाच्या तरी मनामध्ये घर करू शकतो आपल्या छोट्याशा कृतीने, आपल्या छोट्याशा कृत्याने. कारण खूप वेळा खूप असे प्रसंग येतात की जिथं आपल्याला मान सन्मान मिळण्याची संधी असते, परंतु आपण आपल्या शब्दामुळे तो गमावतो. उलट आपल्याबद्दल आपण इतरांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण करून देतो. त्यामुळे चला एकमेकांना सहकार्य करूया, आपण एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांना मान सन्मान देऊन हा जीवनाचा प्रवास करूया. श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का, बघा ना, तुमच्याशी गप्पा मारता मारता, तुमच्या सुंदर आणि अप्रतिम रचनांचे सादरीकरण करता करता त्यातल्या एक एक शब्द जो एक सकारात्मकता दर्शवणारा होता, एक सुंदर संदेश देणारा होता, कटु वास्तव मांडणारा होता, तर या सर्वांचं सादरीकरण करता करता खरंच मी आणि आपले श्रोतेसुद्धा मंत्रमुग्ध झालेले असतील याची मला खात्री आहे. परंतु घड्याळ मला केव्हाचं खुणावतंय, घड्याळ मला केव्हाचं सांगतंय की आजच्या शोची वेळ संपते. त्यामुळं वेळेची परवानगी घेऊन, आपल्या सर्वांची परवानगी घेऊन आजच्या शो पुरतं मला थांबावं लागतंय हो, पण त्याच उत्सुकतेने पुन्हा आपल्याला भेटायला येईन पुढच्या रविवारी आपल्या नवीन मान्यवरांसोबत आणि एका नव्या विषयासोबत. त्यामुळे आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या. आणि हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.
2: मेरा तो शादी का कोई इरादा नहीं था सर, मैं तो सोच रहा था कि मार्च में MSc का एग्जाम देकर किसी नौकरी पे लग जाऊंगा, कहीं एस्टैब्लिश हो जाऊंगा, कमाने लगूंगा, फिर शादी के बारे में सोचूंगा. लेकिन ये सब
3: इसका मतलब है कि फिलहाल तुम उससे शादी नहीं कर सकते, और ना ये चाहते हो कि सावित्री की शादी सागर या किसी दूसरे के साथ हो.
2: मैं तो यही चाहता हूं सर, लेकिन उधर माँ का दबाव, सागर के एहसान, मुझे तो डर लगता है सर. सर, मेरा इस दुनिया में कोई भी नहीं है, आप मेरे गॉडफादर हैं, आप मेरे फादर बनकर उनसे बात कीजिए ना, आप हम दोनों को बचा सकते हैं.
3: डोंट वरी माय सन, सावित्री की शादी तुम्हारे साथ ही होगी, मैं उनसे जाकर रिश्ते की बात करूंगा.
2: थैंक यू सर.

0: अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने।
1: रंगी रंग राशी रंग गए अवघारंग एक जाला।
2: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, रंग नवे मध्ये प्रत्येक वेळेस आपण एक नवीन रंग, नवीन गुण, नवीन जीवन मूल्य, नवीन लाईफस्टाईल, नवीन कला हे सर्व आपण डिस्कस करतो आहे। त्याला कसं आपण जीवनामध्ये अंमलात आणू त्याच्यावर आपण विचार करतो आहे। आजचा जो आपला विषय आहे तो मी म्हणेल की नाजूक आहे, आणि त्याचबरोबर तेवढाच तो गुह्य पण आहे, गंभीर पण आहे। तर आपण त्या विषयाला, त्या गुणाला आपल्या जीवनामध्ये आणलं तर त्याचे किती फायदे होणार आहे आपला स्वतःला, त्याच्यावर विचार करूया, त्याच्यावर मंथन करूया। आजचा आपला जो विषय आहे तो आहे क्षमाशील, क्षमा करणे। जेव्हा आपण क्षमाची गोष्ट करतो तर बरेचदा आपण आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसन्न होतात मित्रांनो, की ज्याचे अनुभव आपल्याला कठोर बनवतात। समोरचा व्यक्तीने आपल्यासोबत काहीतरी असं गोष्टी केलेल्या असतात जे आपल्याला अपेक्षित नव्हतं, त्याचं रिएक्शन म्हणून आपणसुद्धा त्यांना तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आपणसुद्धा कठोर बनत जातो। आणि कधीकधी आपण स्वतःला समजवतो सुद्धा की माझा जो आत्ताचा स्वभाव त्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत झालेला आहे तो योग्य आहे, कारण त्यांनीसुद्धा माझ्यासोबत असंच केलेलं आहे, आणि म्हणून आपण त्यांना कधीच माफ करत नाही। आणि त्यांना माफ करत नाही याचा अर्थच आपण त्यांना त्यांच्यासारखंच त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला असं वाटते की माझ्या अशा केल्यामुळे होऊ शकते पुढचा व्यक्ती सुधारेल, किंवा त्याला त्याची चूक लक्षात यावी म्हणून सुद्धा आपण तसे वागतो त्याच्यासोबत, की त्याला कळू तरी दे की त्यांनी ती चूक केली आहे, त्यांनी मला धोकाधडी दिलेली आहे, त्यांनी माझा विश्वासाचा घात केलेला आहे। हे सगळं त्याला जाणून घेण्यासाठी आपण स्वतः त्याच्यासारखं वागायला सुरुवात करतो, किंवा त्याला त्याचा अपोजिट त्याला तसेच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो। ही आपली आत्तापर्यंतची अशी आपली मेंटॅलिटी, मॅक्सिमम मेंटॅलिटी आपण अशी ठेवत असतो, आपण क्षमा करत नाही। तर एखाद्याने आपल्यावर अन्याय केला तर त्याला क्षमा करण्याची जी कृती आहे ना मित्रांनो, खरं तर ती त्यागाची नाही आहे। आपण खूप मोठा त्याग करत नाही त्याला क्षमा करून, ती स्वार्थाची आहे। होय, तो स्वार्थच आहे आपला। आणि आपण म्हणतो ना की स्वार्थ म्हणजे याच्यामध्ये कोणता स्वार्थ लपलेला आहे, की पुढच्या व्यक्तीला क्षमा करून मी स्वतःचा जो मनाचा बोज आहे तो हलका करतोय। मी स्वतःसाठी करतोय, मी क्षमा त्याच्यासाठी करत नाही आहे, मी क्षमा स्वतःसाठी करत आहे। तर याच्यामध्ये स्वार्थी होणं चांगलं आहे, हितकारक आहे स्वार्थी होणं। दुसऱ्याला क्षमा करणे हे आपल्यासाठी स्वतःला हितकारक आहे मित्रांनो। तर ही जी क्षमाभाव आहे, ही क्षमाभाव, हे छोटंसं उदाहरण तुम्हाला दिलं मित्रांनो, पण तुम्ही थोडं विचार करा आत्तापर्यंतचं जेवढा पण तुम्ही का जगलो आहे आपण, असे अनेक इव्हेंट्स आले असतील, असे अनेक प्रसंग आले असतील आपल्या जीवनामध्ये, असे अनेक माणसे आले असतील ज्यांना आपण धरून ठेवलेलं आहे, ते निघत नाही आपल्या डोक्यातनं। होऊ शकते डिस्टन्स वाईज ते खूप दूर गेलेले आहेत, कोणी कुठे, तरीसुद्धा आपण कुठेतरी त्यांना पकडून ठेवलेलं आहे। का पकडून ठेवलं आहे? कारण क्षमा नाही केलं अजूनपर्यंत। मित्रांनो, ॲक्च्युली क्षमा करणं हा खूप सुंदर गुण आहे, क्षमाशील होणं खूप सुंदर गुण आहे। आपण ही जी चर्चा आहे, ही चर्चा अशीच जारी ठेवूया। एक खूप सुंदर गीत तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो, आस्वाद घ्या गीताचा, आणि या गीतानंतर परत आपण क्षमेबद्दल बोलूया, का बरं आपल्याला क्षमा करायला पाहिजे याच्यावर थोडंसं आपण अजून डिस्क्रिप्टिव्ह चर्चा करूया, आणि त्याला कसं प्रॅक्टिकलमध्ये आणता येईल त्याच्यावर चर्चा करूया।

आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, गुणवान मुलगी ही तर देशाची संपत्ती, गुणवान मुलगी ही तर देशाची संपत्ती।

मित्रांनो, ब्रेकवर जाण्याच्या आधी तो विषय किती इम्पॉर्टंट आहे हे आपण जस्ट त्याचा उजळणी केली होती. आणि आपण अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये बोललो होतो की आपल्याला त्या पर्टिक्युलर या गुणाबद्दल स्वार्थी असायला हवं. आणि जेव्हा आपण स्वार्थाची गोष्ट करतो, स्वार्थ हा शब्द तर निगेटिव्ह आहे, हो ना? म्हणजे आपले जे सिनियर्स मंडळी आहे, आई वडील आहेत, जे पण आपले सल्लागार आहेत, ते आपल्याला काय म्हणतात की माणसाने स्वार्थी कधीच नाही व्हावे, निस्वार्थपणे जगता आलं पाहिजे. मग हा कोणता स्वार्थ आहे? हा स्वार्थ आपण या क्षमेबद्दल बोलतोय. कारण ज्या गोष्टीमुळे मध्ये आपला फायदा होतो त्याला आपण काय म्हणतो? स्वार्थ. बरोबर ना? असंच असतो की जिथे आपण आपला फायदा बघतो तो ऑब्व्हियसली बघणारा म्हणणार की सेल्फिश आहे. पण इथे आपल्याला जो सेल्फिशनेस आणायचा आहे त्याचा फायदा स्वतःला तर होणारच आहे, पण आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा, आणि इव्हन ज्यांना आपण क्षमा करतो त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा फायदा होतो. पण याच्यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे असते आणि ती शक्य आहे. आपण स्वतःला का बरं एवढं सामान्य समजायचं? आपण सुद्धा एक विशाल महान व्यक्तीसारखं जे लोक विचार करतात ती विचार करण्याची क्षमता ती आपल्यामध्ये सुद्धा आहे, त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. क्षमा करणे खूप एक महान गुण आहे मित्रांनो. कारण तुम्ही बघा, जेव्हा एखाद्याविषयी आपण आकस मनात धरून ठेवतो ना, ते अगदी त्या माणसाला आपण आपल्या पाठीवर उचलून फिरण्यासारखे असते. आणि तो माणूस आपली ऊर्जा, उत्साह, मनाची शांतता सर्व काही घालवतो. एखाद्याने केलेली आपल्यासोबत एखाद्या विश्वासघाताची गोष्ट, किंवा त्याने आपल्याला काही हर्ट केलाय, आपल्या फिलिंग्सला हर्ट केलाय, किंवा अशी काही गोष्ट ज्याच्यामुळे आपलं नुकसान झालंय, आपण ती धरून ठेवतो, त्याला मनाने कधी क्षमा करत नाही. ठीक आहे, आपण फिजिकली त्यासोबत डिस्टन्स केलाय, बोलणं बंद केलंय, सगळं काय ओके, पण अजून सुद्धा त्याला आपल्या चित्तावर ठेवलेला आहे. आणि अशा वेळेस त्याला आपण म्हणणार की आपण ओझं घेऊन फिरतोय, अजून आपण हलके नाही झालो. आणि ओझं घेऊन फिरणारा व्यक्ती तुम्ही विचार करा, तो असा सहजरित्या फास्ट जाऊ शकणार आहे? कायम त्याचे स्टेप्स जे आहे ते हेवीच असणार आहेत, स्लोच असणार आहेत. पण ज्या क्षणी आपण त्या व्यक्तीला क्षमा करतो ना, त्या क्षणी आपल्या पाठीवरून आपण त्याला उतरवतो आणि तेव्हाच आपण जीवनात पुढे सरकू शकतो. आपल्याला पुढे सरकायचं आहे तर मागचं सोडायला हवं, मागच्या गोष्टी सोडायला हव्या. आणि त्याच्यासाठी क्षमा खूप खूप महत्वाची आहे, मनापासून क्षमा. फक्त बोलून बरेचदा ओके माफ केलं असं नसतं, मनापासून पूर्णपणे त्याला क्षमा करणे, आणि तेव्हा आपण आपल्याला असा अनुभव होतो, खूप आपण स्वतःला लाईट महसूस करतो, हलका अनुभव करतो. करून बघावायचं आपल्याला मित्रांनो. मार्क ट्वेन म्हणून एक लेखक होऊन गेलेत, खूप सुंदर त्यांनी एक लिखाण केलं आहे क्षमाबद्दल. या ब्रेक नंतर आपण त्यांनी काय लिहिलं, छोटंसंच वाक्य आहे, काय लिहिलंय क्षमाशील बद्दल, आपण ते नक्कीच त्याचा विचार करूया, त्यावर बोलूया. तोपर्यंत आस्वाद घेत राहा या शोचा आणि येणाऱ्या गाण्याचा. खूप सुंदर गाणं तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो.

नमस्कार। जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा। चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा। मी शुभांगी।

नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो ब्रेकनंतर रंग नवेमध्ये. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण मार्क ट्वेनबद्दल बोलत होतो, त्यांनी काय लिहिलं आहे. मी तुम्हाला ती त्यांची जी वाक्य लिहिलेली ती तुम्हाला वाचून सांगतोय की त्यांनी लिहिलंय, रानातून चालताना एखादे रानफूल आपण पायाखाली तुळविले तरी ते रानफूल तुम्हाला क्षमा करून सुगंधच देते. हे एक खूप एक शॉर्ट आणि स्वीट वाक्य, पण किती गुह्य अर्थ याच्यामध्ये आहे, किती मोठा लेसन याच्यामध्ये दडलेला आहे की तो रानफूल त्यात कित्येक जणांचे पाय त्याच्यावर पडत आहे, पण प्रत्येकाला तो जेवढ्या वेळ त्याला चिघळलं जातं तेवढ्या वेळ तो सुगंधच देतोय. आणि सुगंध का बरं देतोय? क्षमा करतोय. या एक्झाम्पलमध्ये, हे प्रकृतीचं एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमधनं आपल्याला काय शिकायला मिळतं मित्रांनो, की क्षमा केल्याने आपण सुगंधितच होणार. आपली जी कीर्ती आहे ती सर्वीकडे अशी सुगंधाच्या रूपामध्येच पसरणार आहे. आपण त्या लोकांच्या महान यादीमध्ये असणार ज्यांनी असे क्षमा करून पुढे गेले, ते मागे त्यांनी कधीच वळून बघितलं नाही. आलोचना करणारे करत राहिले पण ते पुढे सरकत गेले कारण ते क्षमा करत गेले. जर त्यांनी प्रत्येक व्यक्तीकडे ज्यांनी त्यांच्यावर बोट उचललं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला उत्तर देत बसले असते किंवा त्याला त्याचे प्रत्येक गोष्टीवर त्यांनी चित्तवर त्याला ठेवलं असतं, तर मित्रांनो ते पुढे गेले असते? नाही, बिलकुल नाही. ते ऐकत होते, मनापासून त्यांना क्षमा करत होते आणि क्षमा पण असे की त्यांना शुभ भावना देत होते की तुझं भलं हो, काही हरकत नाही. आणि ते शुभवृत्ती त्यांना देऊन पुढे ते सरकत होते. ज्यांनी त्यांना नुकसान जरी केलं असेल ते सुद्धा त्यांची मागून प्रशंसा करतात की या व्यक्तींनी मी एवढा त्रास दिला तरी यांनी मला क्षमा केलं. तो त्यांचा भक्त सारखा बनून जातो. क्षमा करणे खरंच हा महान गुण आहे, हा एक अलौकिक गुण आहे. कारण क्षमा करण्याची कृती ही वैयक्तिक धाडस आणि चैतन्याची कृती आहे. धाडस पाहिजे असतं, करेज पाहिजे क्षमा करण्याची. आणि करेज हा किती सुंदर गुण आहे. या क्षमामध्ये करेज लपलेला आहे. जो ज्याच्याकडे धाडस आहे तो क्षमा करू शकतो. आणि आपण जो विचार करतोय प्रत्येकच्या ज्या व्यक्तीने आपल्याला काही नुकसान केलं आहे ते करण्यापेक्षा आपल्या आपल्यासाठी पण बरेच लोकांनी बरेच काही चांगली गोष्टी केली असणार आहे, केली आहेत. उलट त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, त्याच्यामध्ये आपला वेळ घालवा. त्याला आपल्याला मनात कोणत्या कोणाची गोष्ट धरून ठेवायचीच असेल कोणाच्या व्यक्तीबद्दल, तर अशा व्यक्तींबद्दल ज्यांनी आपल्यासाठी काही केलं आहे ती मनात धरून ठेवली तर ते आपली फायदाच करणार आहे, नुकसान करणार नाही, कारण ते पॉझिटिव्ह आहे. तर म्हणून आपल्याला आजच्या या शो मध्ये हे पण समजून घेतलंय की क्षमा का करायचं आहे, क्षमा किती महान अलौकिक गुण आहे. क्षमा करणारा व्यक्ती धाडसी सुद्धा असतो. मित्रांनो, एक छोटीशी आपण प्रयोग करू शकतो, या शो संपल्यानंतर करून बघा. एकांतामध्ये बसा आणि विचार करा काय काय आहे माझ्या मनामध्ये, कोणा कोणा व्यक्तीबद्दल आपण काय विचार करतोय. होऊ शकते ती एक व्यक्ती असू शकते की 10 असू शकते, लिस्ट वाढू शकते, निम्न पण होऊ शकते, पण कुठेतरी एक व्यक्ती असणार, त्या व्यक्तीला मनापासनं क्षमा करा. आपल्या डोळ्यासमोर आणा आणि त्याला क्षमा क्षमादान द्या. आणि अजून एक गोष्ट करायची आपण की होऊ शकते आपल्यामुळे दुसऱ्यांना काही हर्ट झालं असेल तर त्यांना क्षमा मागा. क्षमा करा, क्षमा मागा, दोन्ही
दोघांनाही या दोन्ही गोष्टीला कृतीला धाडसच लागतं. पण हे खूप सुंदर प्रक्रिया आहे, पूर्ण जीवनाची प्रक्रिया आहे. क्षमा करत रहा, आणि आपल्यामुळे कोणी हर्ट झालं असेल त्याला क्षमा, त्यांच्याकडनं मागा. मित्रांनो, आपण नक्कीच हे कृती करत राहू, आणि या शो मध्ये असेच नवीन नवीन जीवनमूल्य शिकत राहू, त्यावर चिंतन करत राहू. भेटू या पुढच्या एपिसोडमध्ये. तुमच्यासाठी खूप सुंदर गीत घेऊन येतोय, आस्वाद या गीताचा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.